मोर ताता थैया नाचे मोर रंग बिरंगा सुंदर मोर ताता थैया नाचे मोर रंग बिरंगा सुंदर मोर।